0: काय आहे दिवस?
1: दूध पुऱ्या ना
0: बाबा जा
1: कोणतो दिल्ली पाटा गोविंदी आसरे नी
0: सुन तो
2: ये दूध म पुऱ्याउँछु त घर जा
0: ल ल जा
1: के मान्छे हो।